0: नटखट।
1: छटपट पांचवी कक्षा में पढ़ता था और नटखट कौन सी कक्षा में पढ़ता था?
0: तीसरी कक्षा में।
1: तीसरी कक्षा में झटपट नटखट से कितने साल बड़ा था?
0: दो साल।
1: क्या क्या नजारे देखते थे स्कूल से घर तक जाते वक्त?
0: पोखर, बरगद, खेत, बाग, नाला और नदी।
1: बहुत अच्छे। देखिए, झटपट झुंझलाता पर कुछ कह ना पाता, बड़ा था, छोटे का ध्यान तो उसे रखना ही था, लेकिन उसे लगता था कि नटखट कुछ ज्यादा ही नटखट है। रास्ते चलते रुककर पोखर के पानी के अंदर की मछलियाँ और पानी के ऊपर की बतकें देखने लगता है। बरगद के ऊपर से नीचे आती जड़े पकड़कर झूलने लगता है। खेत में घुसकर खाने की कोई चीज खोजने लगता है। बाग से गुजरने पर आम या अमरूद तोड़ने लगता है। नाली को उधर से इधर और इधर से उधर छलांग लगाकर पार करने का खेल खेलने लगता है। नदी के पुल को जल्दी से पार करने के बजाय उसकी मुंडेर से टिककर नीचे बहती नदी को निहारने लगता है। अच्छा, तो जनता पढ़िए।
0: झट पर झुंझलाता पर कुछ कह ना पाता, बड़ा था, छोटे का ध्यान तो उसे रखना ही था, लेकिन उसे लगता कि नटखट कुछ ज्यादा ही नटखट है। रास्ता चलते रुककर पोखर के पानी के अंदर की मछलियां और पानी के ऊपर की बतके देखने लगता है। बरगद की ऊपर से नीचे आती जड़े पकड़कर चूलने लगता है। खेत में घुसकर खाने की कोई चीज खोजने लगता है। बाग से गुजरने पर आम या अमरूद तोड़ने लगता है। नाले को उधर से इधर और इधर से उधर छलांग लगाकर पार करने का खेल खेलने लगता है। नदी के पुल को जल्दी से पार करने के बजाय उसकी मुंडेर से टिककर नीचे बहती नदी को निहारने लगता है।
1: बहुत अच्छे। तो देखिए, झटपट झुंझलाता पर कुछ कहना पाता, बड़ा था, छोटे का ध्यान तो उसे रखना ही था, लेकिन उसे लगता था कि नटखट कुछ ज्यादा ही नटखट है। तो झटपट जो है झुंझलाता था, झुंझलाना मतलब क्या था? उदासी या क्रोध से कुछ बोलना, लेकिन वो कुछ माँ से कह नहीं पाता था, क्योंकि माँ कहती थी कि छोटे का ध्यान तो बड़े को रखना ही है। इस वजह से वो कुछ वापस कह नहीं पाता था, लेकिन उसे भी पता था कि वो बड़ा है, उसे छोटे का ध्यान रखना है, लेकिन उसे लगता था कि नटखट जो है कुछ ज्यादा ही नटखट है। छोटे बच्चे हैं, उसका ध्यान तो रखना बड़े का फर्ज है, लेकिन यहाँ पर उसको लगता था कि नटखट कुछ ज्यादा ही नटखट है। இப்போ എന്താണ് ഝട്ട്പട്ടിന് അമ്മ പറഞ്ഞ കാര്യം കേട്ടപ്പോ എന്താ തോന്നിയത്? മൂത്ത കുട്ടി തന്നെയാണ്, ചെറിയ കുട്ടിയുടെ കാര്യങ്ങളൊക്കെ ശ്രദ്ധിക്കേണ്ടെന്നൊക്കെ പറഞ്ഞപ്പോൾ അവന് ദേഷ്യമോ സങ്കടമോ എന്തൊക്കെയോ ഒരു അമർഷമോ ഒക്കെ തോന്നി, പക്ഷെ ഒന്നും പറയാൻ പറ്റിയില്ല. പക്ഷേ അവൻ ചേട്ടനാണ്, അവനാണ് കുഞ്ഞനിയന്റെ കാര്യങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കേണ്ടെന്നുള്ള കാര്യം അവനും അറിയാം. പക്ഷെ അവൻ തോന്നിയിരുന്ന കാര്യം എന്ന് വെച്ചാല് നട്ട്കട്ട് കുറച്ചധികം കുസൃതി അല്ലേ എന്ന് അവന് തോന്നിയിട്ടുണ്ട്. എന്തുകൊണ്ട് അവനെങ്ങനെ തോന്നിയത്? रास्ता चलते रुककर पोखर के पानी के अंदर की मछलियां और पानी के ऊपर की बतके देखने लगता है। तो जब नटखट जो है स्कूल से घर जाता था या फिर घर से स्कूल जाता था, तो रास्ते में जो पोखर दिखता था उसके अंदर के मछलियां और बतके देखता रहता था। पेंदा मनसला निंक നട്ട്കട്ട് തിരിച്ച് സ്കൂളിലോട്ട് വരുമ്പോഴോ അല്ലെങ്കിൽ സ്കൂളിൽ നിന്ന് വീട്ടിലോട്ട് പോകുമ്പോ കാണുന്ന കുറെ കാഴ്ചകളില്ലേ, ആ ചെറിയ കുളത്തിന്റെ അവിടെ എത്തുമ്പോഴേക്കും നട്ട്കട്ട് അവിടെ എന്താണ് വേഗത്തിൽ വീട്ടിൽ പോകാൻ നോക്കില്ല, അല്ലെങ്കിൽ സ്കൂളിലെത്താൻ നോക്കില്ല. അവിടെ നിന്ന് ആ കുളത്തിലെ അതിനുള്ളിലെ മീനുകളെയും അതുപോലെ തന്നെ പാനിക്ക് ഊപ്പർ തേർത്തി ബത്തക്കയും എന്ന് വെച്ചാല് വെള്ളത്തിന്റെ പുറത്ത് കാണപ്പെടുന്ന നീന്തുന്ന താറാവിനെയും നോക്കി നിൽക്കുമായിരുന്നു. അത് പോരാഞ്ഞിട്ട് പിന്നെയോ ബർഗത് കി ഊപ്പർ സെ നീച്ചെ ആത്തി ജഡേ പക്കെടുക്കർ ജൂൽനെ ലഗ്താ ഹെ. बरगद मतलब क्या है? उसके जड़े पकड़कर, जड़ मतलब क्या होता है?
0: वेर.
1: ആ ആൽമരത്തിന്റെ വേരിനെ പിടിച്ച് എന്ത് ചെയ്യുമായിരുന്നു? സബാഷ് ജൂലിലേക്ക് കോശിഷ് കർത്താ താ, ജൂല ജൂൽത്താ താ. അത് കൂടാതെ ഖേത് മേ ഗുസ്കർ, ഖേത് മാനി ക്യാ ഹോതാ ഹേ? വയൽ. അതിൽ കേറിയിട്ട് ഖാനേ കീ ചീസ്, ഖാനേ കീ ചീസ് മത്ലബ് ക്യാ ഹോതാ
0: ഹേ? കഴിക്കാൻ വല്ലതുണ്ടോ?
1: ആ ബിൽക്കുൽ ഠീക്ക്, കഴിക്കാൻ എന്തെങ്കിലും ഉണ്ടോ എന്നുള്ളത് തിരഞ്ഞ് ആ വയലിലൊക്കെ പോയി നോക്കുമായിരുന്നു. बाग से गुजरने पर